0: ದೈಚು ಗೋಜಾನ್ 90.0 ರೇಡಿಯೋ ವಿತಸ್ತ ಹಮ ಸಫರ್ ಜಿಂದಗಿ ಹೊಂದ್.
1: आप सुन रहे हैं FM 90.0 मेगाहर्ट्ज़ रेडियो वितस्ता अंबाला का अपना रेडियो. सुनते रहिए अपने पसंदीदा गीत.
2: दोचु बोजान FM 90.0 रेडियो वितस्ता हम सफर जिंदगी हों. بوزان روزیو پنن پسندید بغت.